0: वाहे नमस्तं तर्वर्गे नमस्तं असर्गे
1: नमस्तं परभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं गरंगे नमस्तं गपंगे
0: नमस्तं गगमे नमस्तस्तरमे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे
1: नमस्तं गजाते नमस्तं गपाते नमस्तं गमज्वे नमस्तस्तज्वे
0: अदेशं गदेशे नमस्तं गपेशे नमस्तं निर्धामे नमस्तं निर्वामे
1: नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तस्तदेव नमस्तं गपेवे नमस्तं गजन्मे नमस्तं सुवन्मे
0: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस्तद्याले नमस्तं गवर्णे नमस्तं गमर्णे
0: नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्व तंदे नमो सत्वंदे
1: नमस्तं निरसाके नमस्तं निर्भाके नमस्तं गृहीमे नमस्तं
0: नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्वसौखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्व

नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवेश धर्मे।

0: नमो सर्वज्ञान नमो परमतान नमो सर्व मंत्र नमो सर्व जंत्र
1: नमो सर्व नमो सर्व नमो सर्व रंगे
0: नमो जीव जीव नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्त प्रसिजे
1: स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदा रिद्ध सिद्ध निवासी चरपट शांत प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे
1: अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख कर्मंग
0: सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने
1: सर्वंग प्राणी सर्वंग

लागम मेरा मन राम तब लागम मेरा मन राम गुण गावे तब लागम मेरा मन राम गुण गावे तब लागम मेरा मन राम वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु